करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे, करे,